0: नमस्तंग नामंग नमस्तंग तानंग
1: नमस्तंग जीते नमस्तंग पीते
0: नमस्तंग बाहे नमस्तंग ताहे
1: नमस्तंग नीले नमस्तंग नादे
0: नमस्तंग शेदे नमस्तंग गादे
1: नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे
0: नमस्तंग दारे नमस्तंग पारे
1: नमस्तंग सोएके नमस्तंग नेके।

0: नमस्तंगगमे नमस्तस्तरमे
1: नमस्तंगजलाशय नमस्तंगनरास्ते
0: नमस्तंगजाते नमस्तंगपाते
1: नमस्तंगमज्वे नमस्तस्तअज्वे
0: अधेसंगदेशे नमस्तंगपेशे
1: नमस्तंगवत्रपतामे नमस्तंगरपामे
0: नमस्त